समर्थ को नाही, कृपा कर बनवारिया उस मोर थाओ नाही, सदलाग सवारिया कहे नानक।

विस्मात रूपं विस्मात रंग विस्मात रंग फ्रेजंत विस्मात पौण विस्मात पाणी विस्मात अग्नि खेड विराणी विस्मात तरती विस्मात खाणी विस्मात साधल गए प्राणी विस्मात संजोग विस्मात वजोग विस्मात भुख विस्मात भोग विस्मात स्मित विस्मात सुला विस्मात उज्ज्वल विस्मात रंग।